आदर्श नेटोन दुबळ्यांतल्या दुबळ्यांक सौभाग्यांनी सुरंगारावन अनाथ बाळांक आपल्या वर्लांत आरावन जिवंत आसतांस जीवी सांतीन म्हणून मान आपणायिल्ल्या एके साधारण स्त्रियेची असाधारण जिणी मादर थेरेसा परजळीक नेकेत. मूळ कथा आणि गीता बेनेडिक्ता डिसोझा. नाटक सजवणी आणि संगीत जॉयल पिरेरा. दिग्दर्शन डॉल्ला मंगळूर. सहा दिग्दर्शन क्लॉड डिसोझा बेंदूर.

0: Cobra. Cobra. मुझे नाहं करताना दाटल्यांच्या पाटीच्या कण्यार शेळगम सुटता. बैलांच्या कपलार आकलसाच्यो मिर्यो पडतात. हे नाही मुझे वडपण. भारतीय पेद्याचो ब्रिटिश साहेब लेगून मुझे तळले घेऊ केळ्यो करता. हे मुझे वडपण. कितल्यो कुणियो केल्यो हावे, कितल्यो. 5, 10, 15, 25. लेक मुझे लगी ना.
1: तेज आला सर के सांगले गोब्रा तुवे सर के सांगले लैक आम काय ना आसो आम का लैक किते करूंगु किते मुंताय गन्ना.
2: आओ किते मुनो गोब्रा आस्तवरेगी हमें आटो करी ना मुनो नीचे केला
0: हम चे कसबू कुनियों कर छे लूट मर छे. आता सांग हम चला गी आता नो है काम कित्या सा.
1: सुरभ सुंदर राजन थोड़े पैसे बसायल्यात.
0: काम किते सांग.
1: कालीगढ़ टेम्पलाचा एका मुकेल्याची हत्या करूंक.
0: किते
1: वोई पैशांचो आयवाज ओडलोस आसा.
0: पैशा विशीं उलयना हांव. तुमी कोणे ह्या हत्याचो परिणाम कसो रावत म्हणून चिंतला गे.
1: त्या विशीं आमकां कितें पडून गेला गोब्रा.
3: काळीन सांगचे सारकें गोब्रा. आमी हत्या करची आणि पैसे घेऊनचे उरले तेच पळवून घेऊन दीत.
0: पूण या कुणी उपरांत परत दोन जाती पंगडा मध्ये कोम घर्षण जातले हे चिंतले त्यांच्या मुखेल्याचे कोण नाईक्यांनी केले म्हणून.
1: आमका पैसे बसायल्या व्यक्ती की त्यांच जाय.
0: किते एका जातीच्यान त्याच्याच जात भावाची खून करूनची आणि बटला मू नाही त्यांच्यावर गलतो. गलीज राजकीय हे.
1: आमका राजकीय नाका म्हणून तुवेंच ने सांगले तर परत कित्या कस्ताळीस उस्तीत आहे.
0: सारखे काळे चल आम्ही आमचे काम करूया.

0: मदर, आमच्या मेळांत येदोळ पर्यंत 12 जणां मात्र मेळीत जाल्यांत आर्च बिस्पान आमचो मेळ कायम करूंक एका वर्साची अवधी मात्र दिल्या. फुडें कितें?
1: फुडें राव भयणी, राव, तुका कितें तरी आयकता?
0: कितें तें?
1: एका नेणटुल्या भुरग्याचे रडणे.
0: वय मदर, आयकता. पूण खंयसर जावयेत?
1: हांगासर लागसर जाय जे पळय.

0: हाय हाय पळे आते गोऱ्या कातीची फिरंगी राणी माडिये बरी हालोन दोलोन बुलेता हाय
1: हाय बुले नका राणिये गळाय नका राणिये दोन थेंबे मुझे दोन थेंबे तुझे पोल्याता देवचे चिवन सोडिया ये ये ये
2: हे पानवाल्या तका आडे रावय तका आयच्या दिसा ही आमची शिकारी सुकारी मारूंक सोडी नका
3: तुमची शिकार गेली बेकार तसल्या बरं संकिनी मोवाळे गरजेची तरणाट्यान चेडवांक बुलयचे तर तांकां दलयचे जशें बालशाक बांबयेन दलयल्या वय
0: आले आले आले आले आले ती पळय बांबयेंत दलोवंक आयली तुजी आवय
4: देवाचें बेसांव तुमकां तरणाट्यानो
5: आले तुजे बेसां वरून वणटीक मार आनी आमकां आमचे इतल्या मरोंक सोड
4: छे छे तसले अनिश्ट उलय नाका तरणाट्यानो बेसांव म्हजे न्ही भगार देवाचे ताका वणटीचो मान दी नाकात
2: तूं दया करनाका तो वस आमकां आमचे इतल्याक सोड
4: खंडीत तरणाट्यानो तुमच्या सुशेगाक हांव अडकळ हाडिना देव बरी करूं हांव वेतां बाबा बरी सांज तुका
3: कितें
4: हांव म्हज्या भुरग्यांच्या बुके खातीर तुज्या बागलार तुजी घुमोक मागून आयल्या दया करून इल्लीशी घुमोक दिल्यार नेणटी भुरगीं पोटभर जेवती आसली
3: म्हजी भुरगीं पोटभर जेवतात
4: देव तांकां तशेंच दवरूं पूण हांव लोकान सांडलेल्या भुरग्यां खातीर तुजे लागी मागोंक आयल्या
3: मागोंक आयले म्हणजे भीक मागोंक
4: तशेंच चिंत भावा फूल न्ही तरी फुलाची पाकली
3: फूल न्ही फुलाची पाकली न्ही गे हांव फूल दिना पूण पाकली जाय तर मुखार ये

0: त्या मुकेल्याची कोण कशी झाली कशी झाली
1: कोपरा तुवें तितल्या भिरांक कोण रितीर कोण केली हांवें म्हज्या सगळ्या जिवितांत पळोवंक ना म्हाका भोगले
2: कितें भोगले कितें भोगले कितें भोगले
1: तुझ्या आंगार सैतान आयले बरी
0: हांव गोबरा फिरंगी भाशेंत कोबरा आसले बरी विकाळ कळ्ळे मू
3: पूण तितल्याय भिरांक कोण रितीर ताका जिवेशी मारची कितें गरज आसली गोबरा
0: येंग खरें येंग खरें गरज नातली गरज नातली पूण हांव कोण हांव पिसो बेटो हांव विकाळ आख्यो हांव येंडेसो दीक हांव येंडेसो दीक हांव नेवळीचे वीक म्हाका कशें सारकें दिसता तशें हांवें करचें
4: गोबरा तुवें सांगचें सगळें सारकें पूण तिकून करतना तूं मतीर नातुलय तें खरें
0: वय वय हांव तवळ मतीर नातुल्लो कित्याक आमी कामाक भायर सरच्या वेळा आमकां मेळिल्ली ती म्हाका पळोवन हसल्ली हात उबारून आशीर्वाद दिताली
3: ती कोण म्हणून तूं जाणाय
0: ना ना हांव नेणा निलश्या देगेची धोवें कापाट नेसल्ली एक माद्र तशी दिसताली
3: ती खऱ्यान एक माद्रस गोबरा तिचे नाव मदर तेरेसा झोपड्यांतलो लोक गल्ल्यांतली भुरगीं सगळीं तिका मा म्हणून उलो करता
0: कित्या खातीर
3: हांव नेणा पूण हांवें आयकल्ले प्रमाणे ती दुबळ्यांची सेवा करता अनाथ भुरग्यांक पोसता पिडेस्तांक चिकित्सा करता मरणात आनी रसल्यांक आपल्या धर्मा प्रमाणे मरूंक आदार दिता कोडकारांचे गाय धुता झोपड्यांतल्या भुरग्यांक धर्मार्थ शिकप दिता घर जेवंतांक खाणा वरवेची कुमो करता तांकां धर्मार्थ वखदां वांटता
0: पुरो पुरो बंद कर हें तुजें पुराण हें करता तें करता धर्मार्थ करता सेवा करता पूण कित्याक तिका कितें मेळटा
3: आमी नेणा भोश्या तिका मतीचें समाधान मेळटा आसूंक पुरो
0: समाधान समाधान समाधान तेय मतीचें समाधान दुसऱ्यांचे समाधान पाड करचें तिका कितें समाधान मेळोंक नजो
3: कोणाचें समाधान पाड केलां गोबरा
0: म्हजे म्हजे तिणें म्हजें समाधान पाड केलां
3: कशें
0: आमी त्या मुकेल्याची खून करूंक भायर सरतना बाजारांत ती आमकां मेळिल्ली तिणें म्हाका पळोवन हांसू दिल्लो आनी हात उबारून बेसावन दिल्लें
2: सांगून कितें जालें
0: त्या वेळार तुवें तिच्या तोंडाक पळयल्लें
3: ना आमी कोणेंय ध्यान दिवं ना
0: त्या तोंडार आसुल्लो प्रकाश पळयजे आसुल्लो तुवें त्या दोळ्यांनी निशोंचें सत पळयजे आसलें तुवें तिची शांतता पळयजे आसली तुवें तेंच म्हज्या ना समाधानाक कारण तेंच म्हज्या ना समाधानाक कारण तिचें मुखां म्हणून म्हाका घडये घडये अपराधी म्हणून तिरायल्ले बरी भोगताले तिचे मुकामोर हाँ कितें भिरांक कोण सूख कर आसा म्हणून म्हाका कोंकणले बरी भोगताले म्हाका कोंकणले बरी भोगताले
1: आनी तुजें नासमदान तुवें त्या कुडीचे कुडके कुडके करून संपोवंक प्रयत्न केले
0: पूण जावंक ना ह्या घडयेक दोळे दंपल्यार तिचे मुखामळ म्हज्या मुखार येता म्हाका बेश्टायता तशें भोगता
3: येदो व्हड बिरांकूळ कुणीगार गोब्रा एका स्त्रियेच्या मुखामळाक भियेला
0: रवया रवया तुमचो कुकलाडी आसो तुमका हंतस करन म्हणले आसा जर एका अबाल स्त्रियेच्या आस्यान हांव इतलो देदस्पर जाला तर ती स्त्री एक मासा रक्ताची स्त्री नाही बगर देव मातेचो अवतार जावन असा ते खंडित ती शांतीन ती शांतीन ती जीवी शांतीन
5: आणि मादर तेरेजा जिकली झुजा नाही राजवटा नाही बोईम बाटाय नाही बगार काळजां जिकली दुबल्या लोकांची मोना जिकली दीस पाशार झाले कलकत्तांतल्या निर्गतीक लोकांचो दांडस मदर तेरेजाच्या पायांतळा पावलो तिने तिरस्कार केलो ना ती उपगाली ना बगार आयिल्ल्यांक आपल्या पासलेन घेतलें तिने पूण एक ल्हानसो समस्सो उबो जाल्लो निर्गतीक लोकांक रावोंक तांची सेवा करूंक जाय पुरती सुवात तिचे लागी नातली देखून उठावटी ती कलकत्ताच्या भलायके अधिकारीक भेटली आनी परिणाम जावन काळी गट म्हणले कडेन आसले परने एक धर्मशाला आपल्या निर्गतिकांक आसरो करूंक सरकारान तिका दिले पूण ह्या सगळ्या संगतींत एक किळ आसली ते धर्मशाला फामद काळी देवळाच्या बगलेनीच आसले मदें एक पागोर मात्र आड पूण मादर तेरेजान दोन चिंतले ना आपलो वावर सुरवातीलोच पूण हे काळीगट देवळाच्या अधिकारींक तोपलें

0: शनी देव आमचेर कराळ मोड बोंडायता तशें भक्ता भावानो.
1: वय अर्चकानो, आमी शनी प्रभावाक वळख जाल्ल्यान हे सर घडता जावेत न्ही,
0: आनी त्या देखून आमकां दुस्मानी सोडून येतात. पयर पळय मुजस्य एका वांगडीची खुनी जाली आनी हांव नक्की जाणा की ती खून केल्ली नायत्यांनी म्हणून. कित्याक तितल्या भिरांकूळ रितीन ते मात्र खून करूंक शकतात.
2: तुम्ही सांगचे सारखे त्या मुखेल्याच्या कुडीचे कितले कुडके केल्यात म्हणून मेजूंक समेत आमच्यान जावंक ना.
0: ते न्हय आसता आज काल आमच्या भोवरांत अनेक स्त्री आमच्या सळापाळांक लागल्या.
3: अनेक स्त्री कोण ती? तू काय मादर तेरेझा विशीं उलयना हिमू?
0: तिस्ती सळसळ्या उदकांत बुळबुळे सोडची. आमकां इतली तकले फडापडेची जाल्या. आमची भुरगीं तिजे लागीं इस्कोलाक वेतात. आमची बायलां तिच्या घरा बगलार वखदाक लायन रावतात. आमचे भाऊ तिच्या घरांनी मरण भोंवतात. सांगा आतां आमकां ही नालिसायची गजाल वय वा न्हय?
1: अर्चकांनी सांगचे सारखे आसा, आमच्या भुरग्यांक शिकाप जाय तर आमी दिनावे,
2: आमच्या बायलांक वखदां जाय तर आमी नावे,
3: आमच्या भावांक मरण पावतस हुळपांक आमीच न्हय वेवसाचे.
2: तर आमकां मदर तेरेझा कित्याक?

आदर्श नेटोन दुबळ्यांतल्या दुबळ्यांक सोबागिनी सुरंगारावन आनात बाळांक आपल्या वर्लांत आरावन जिवंत आसतांस जीवी सांतीन म्हणून मान आपणायिल्ल्या एके साधारण स्त्रियेची असाधारण जिनी मादर तेरेजा परजळीक नेकेत मूळ कथा आणि गीतां बेनेडिक्ता डिसोजा नाटक सजोवणी आणि संगीत जॉयल पिरेरा दिग्दर्शन डॉल्ला मंगळूर सहा दिग्दर्शन क्लॉड डिसोजा बेंदोर

0: कोबरा, कोबरा, मुझे नाम करता ना दाटलांचा पाटीचा कण्यार शळगम सुटता बैलांचा कपलार अक्लसचो मिर्यो पडता ये नहीं मुझे वड़पण भारतीय पेद्यासो ब्रिटिश साहिब लेगुनु मुझे तल्ले कियों को किल्लो करता ये मुझे वड़पण कितलो कुनियो के लियो हवे कितलो 5, 10, 15, 25 लेक मुझे लगी ना
1: तेज आला सर के संगले गोब्रा तुवे सर के संगले लैक आम काय ना आसो आम का लैक किते करूंगु किते मुंताय गन्ना
2: आओ किते मुनो गोब्रा आस्तवरेगी हमें आटो करी ना मुनो नीचे केला
0: हम चे कसबु कुनियों कर छे लूट मर छे आता सन हम चला गी आता नो है काम कित्या सा
1: सुरभ सुंदर राजन तोड़े पैसे बसायला
0: काम किते सांग
1: कालीगढ़ टेम्पलाचा एका मुकेल्याची हत्या करूंक
0: किते
1: वही पैशांचो आयवाज ओडलोस आसा
0: पैशा विशीं उलयना हांव तुमी कोणे ह्या हत्याचो परिणाम कसो रावत म्हणून चिंतला गे
1: त्या विशीं आमकां कितें पडून गेला गोब्रा
3: काळीन सांगचे सारकें गोब्रा आमी हत्या करची आणि पैसे घेऊनचे उरले ते सपळून घेऊन दीत
0: पूर्ण या कुणी उपरांत परत दोन जाती पंगडा मध्ये कोम घर्षण जातले हे चिंतले त्यांच्या मुख्यालयाचे कोण नैत्याने केल्या म्हणून
1: आमका पैसे बसायल्या व्यक्ती की त्यांच जाय
0: किती एका जातीच्यान त्याच्याच जात भावाची खून करूनची आणि बटला मु नाही त्यांच्या गलतो गलीज राजकीय हे
1: आमका राजकीय नाका म्हणून तुवेंच ने सांगले तर परत कित्या कस्ताळीस उस्तीत आहे
0: सारखे काळे चल आम्ही आमचे काम करूया
4: Ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha

0: मदर, आमच्या मेळांत येदोळ पर्यंत 12 जणां मात्र मेळीत जाल्यांत आर्च बिस्पान आमचो मेळ कायम करूंक एका वर्साची अवधी मात्र दिल्या, फुडें कितें?
1: फुडें राव भयणी, राव, तुका कितें तरी आयकता?
0: कितें गे?
1: एका नेणटुल्या भुरग्याचे रडणे?
0: वय मदर, आयकता, पूण खंयसर जावयेत?
1: हांगासर लागसर जाय जे, पळय व्या.

0: हाय हाय पुळे आती गोऱ्या कातीची फिरंगी राणी माडिये बरी हालोन दोलोन बुलेता हाय
1: हाय बुले नका रणिये गळाय नका रणिये दोन थेंबे मुझे दोन थेंबे तुझे पोल्यातां देवचे चुन सोडिया ये ये ये
2: हे पानवाल्या तका आडे रावय तका आयच्या दिसा ही आमची शिकारी सुकारी मारूंक सोडी नका
3: तुमची शिकार गेली बेकार तस जाल्यार बरं संगतीनी मोवाळे गरजेची तरणाट्यान चेडवांक बुलयचे तर तांकां दलयचे जशे बाळशाक बांबयेन दलयल्या
0: ती पळय बांबयेंत दोलोंक आयली तुजी आवय
4: देवाचे बेसांव तुमकां तरणाट्यानो
5: हळे तुजे बेसांव वरोन वणटीक मार आनी आमकां आमचे इतला मोरोंक सोड
4: छे छे तसले अनिश्ट उलयनाका तरणाट्यानो बेसांव म्हजे न्ही बगार देवाचे ताका वणटीचो मान दिनाकात
2: तू दया करनाका तन वस आमकां आमचे इतल्याक सोड
4: खंडीत तरणाट्यानो तुमच्या सुशेगाक हांव अडकळ हाडिना देव बरी करूं हांव वेतां

0: बाबा बुरी सांस तुका
1: किते
0: हाँ मुझा बुर्ग्यांचा बुखे कतीर तुझा बागलार तुझी घुमोक मागुन आईल्या
1: देखोनो
0: दया करून इल्लीशी घुमोक दिल्यार नेंती बुर्गी पोट भर जेवती आसली
1: मुझी मुर्गी पोट भर न जेवतात
0: देवतांका तशेंच दवरू पण हाँ लोकान सांडलेल्या भुरग्यां खातीर तुझे लागी मागोंक आयल्या
1: मागोंक आयले म्हणजे भीक मागोंक
0: तशेंच चिंत भावा फूल नाही तरी फुलाची पाकली
1: फूल नाही फुलाची पाकली नाही गे हांव फूल दिना पण पाकली जाय तर मुखार ये

0: पाकडी मिळली नाही आता सोल मुखार
1: देव बरे करू तुका तुझे खातीर हांव सदांय मागतली जे तुवें आत्ता दिले ते तुवें म्हाका दिले आता म्हज्या भुरग्यां खातीर कितें तरी दी
0: तुका राग येवंक ना ना रिसाय बघूंक ना
1: राग कित्याक भावा जे तुवें दिले ते म्हाका दिले भौशा म्हाका हेंच फावो आशिल्ले पण आतां परत हांव तुजे मुखार हात ओड्डावन मागता म्हज्या भुरग्यां खातीर कितेंय पुणी दी
2: आमकां माफ करीजे तुवें दर ही मुझे लागी आसची एकच रुबी म्हज्या मिजासकेक जगोवन दवरली आतां तुझे गरजे वर
0: ना ना मुझाने सोसूंक जायना इतली दयाळ आहे इतली मोवाळ आहे इतली शांतता ना ना

0: या मुकेल्याची कोण कशी झाली कशी झाली
1: कोपरा तुवें तितल्या भिरांकूळ रितीर कोण केली हांवें म्हज्या सगळ्या जिवितांत पळोवंक ना म्हाका भोगले
0: कितें भोगले कितें भोगले कितें भोगले
1: तुझ्या आंगार सैतान आयले बरी
0: हांव गोबरा फिरंगी भाशेंत कोबरा आसले बरी विकाळ कळ्ळे मू
2: पूण तितल्याय बिरांकूळ रितीर ताका जिवेशी मारची कितें गरज आसली गोबरा
0: येंग खरें येंग खरें गरज नातली गरज नातली पूण हांव कोण हांव पिसो बेटो हांव विकाळ आख्यो हांव येंडेसो दीक हांव येंडेसो दीक हांव नेवळीचे वीक म्हाका कशें सारकें दिसता तशें हांवें करचें
3: गोबरा तुवें सांगचें सगळें सारकें पूण तिकून करतना तूं मतीर नातुलय तें खरें
0: वय वय हांव तवळ मतीर नातुल्लो कित्याक आमी कामाक भायर सरच्या वेळा आमकां मेळिल्ली ती म्हाका पळोवन हसल्ली हात उबारून आशीर्वाद दिताली
2: ती कोण म्हणून तूं जाणाय
0: ना ना हांव नेणा निलश्या देगेचे धोवें कापाड नेसल्ली एक माद्र तशी दिसताली
2: ती खऱ्यान एक माद्रस गोबरा तिचे नाव मदर तेरेसा झोपड्यांतलो लोक गल्लेंतली भुरगीं सगळीं तिका मा म्हणून उलो करतात
0: कित्या खातीर
2: हांव नेणा पूण हांवें आयकल्ले प्रमाणे ती दुबल्यांची सेवा करता अनाथ भुरग्यांक पोसता पिडेस्तांक चिकित्सा करता मरणात आनी रसल्यांक आपल्या धर्मा प्रमाणे मरूंक आदार दिता कोडकारांचे गाय धुता झोपड्यांतल्या भुरग्यांक धर्मार्थ शिकप दिता घर जेवंतांक खाणा वरवेची कुमो करता तांकां धर्मार्थ वक्ता मानता
0: पुरो पुरो बंद कर ये तुझे पुराण ये करता ते करता धर्मार्थ करता सेवा करता पूण कित्याक तिका कितें मेळटा
2: आमी नेणा भोश्या तिका मतीचे समाधान मेळटा आसूंक पुरो
0: समाधान समाधान समाधान तेय मतीचे समाधान दुसऱ्यांचे समाधान पाड करचें तिका कितें समाधान मेळोंक नजो
2: कोणाचे समाधान पाड केलां गोबरा
0: म्हजे म्हजे तिणें म्हजे समाधान पाड केलां
2: कशें
0: आमी त्या मुकेल्याची खून करूंक भायर सरतना बाजारांत ती आमकां मेळिल्ली तिणें म्हाका पळोवन हांसू दिल्लो आनी हात उबारून बेसावन दिल्ले
3: तातून कितें जालें
0: त्या वेळार तुवें तिच्या तोंडाक पळयल्लें
2: ना आमी कोणेंय ध्यान दिवं ना
0: त्या तोंडार आसुल्लो प्रकाश पळयजे आसुल्लो तुवें त्या दोळ्यांनी निशोंचें सत पळयजे आसलें तुवें तिची शांतता पळयजे आसली तुवें तेंच म्हज्या ना समाधानाक कारण तेंच म्हज्या ना समाधानाक कारण तिचे मुखां म्हणून म्हाका घडये घडये अपराधी म्हणून तिरायल्ले बरी भोगताले
4: हा
0: तिचे मुखामोर हांव कितेंय भिरांक कोण चूक कर आसा म्हणून म्हाका कोंकणले बरी भोगताले, म्हाका कोंकणले बरी भोगताले.
4: आनी तुजें नासमदान तुवें त्या कुडीचे कुडके कुडके करून संपोवंक प्रयत्न केले.
0: वय पूण जावंक ना. ह्या घडयेक दोळे दंपल्यार तिचे मुखामळ म्हज्या मुखार येता. म्हाका बेश्टायता तशें भोगता.
2: येदो व्हड बिरांकूळ कुणीगार गोब्रा एका स्त्रियेच्या मुखामळाक भियेला.
0: रावया रावया तुमचो कुकलाडी आसो. तुमका हंतस करन म्हणले आसा. जर एका अबाल स्त्रियेच्या आस्यान हांव इतलो देदस्पर जाला तर ती स्त्री एक मासा रक्ताची स्त्री नाही बगर देव मातेचो अवतार जावन असा ते खंडित. ती शांतीन ती शांतीन ती जीवी शांतीन.
5: आणि मादर तेरेजा जिकली. झुजा नाही, राजवटा नाही, बोईंबाटाय नाही, बगार काळजां जिकली, दुबल्या लोकांची मोना जिकली. दीस पाशार जाले कलकत्तांतल्या निर्गतीक लोकांचो दांडस मदर तेरेजाच्या पायांतळा पावलो. तिने तिरस्कार केलो ना, ती उपगाली ना. बगार आयिल्ल्यांक आपल्या पासलेन घेतले तिने. पूण एक ल्हानसो समस्सो उबो जाल्लो. निर्गतीक लोकांक रावोंक, तांची सेवा करूंक जायपुरती सुवात तिचे लागी नातली. देखून उठावटी ती कलकत्ताच्या भलायके अधिकारीक भेटली आनी परिणाम जावन काळी गट म्हणले कडेन आसले परने एक धर्मशाला आपल्या निर्गतिकांक आसरो करूंक सरकारान तिका दिले. पूण ह्या सगळ्या संगतीन एक किळ आसली. ते धर्मशाला फामद काळी देवळाच्या बगलेनीच आसले. मदें एक पागोर मात्र आड. पूण मादर तेरेजान दोन चिंतले ना. आपलो वावर सुरवातीलोच. पूण हे काळीगट देवळाच्या अधिकारींक तोपले.

0: शनी देव आमचेर कराळ मोड बोंडायता तशें भक्ता भवन
1: वय अर्चकानो आमी शनी प्रभावाक वळाक जाल्ल्यान हे सर घडता जावेत न्हय
0: आनी त्या देखून आमकां दुस्मानी सोडून येतात पयर पळय मुजस्स एका वांगडीची खुनी जाली आनी हांव नक्की जाणा की ती खून केल्ली नायत्यांनी म्हणून कित्याक तितल्या भिरांकूळ रितीन ते मात्र खून करूंक शकतात
2: तुम्ही सांगचें सारकें त्या मुखेल्याच्या कुडीचे कितले कुडके केल्यात म्हणून मेजूंक समेत आमच्यान जावंक ना
0: ते न्हय आसता आज काल आमच्या भोवरांत अनेक स्त्री आमच्या सळापाळांक लागल्या
3: अनेक स्त्री कोण ती तू काय मदर तेरेझा विशीं उलय ना मू
0: तिस्ती सळसळ्या उदकांत बुळबुळे सोडची आमकां इतली तकले फडापडेची जाल्या आमची भुरगीं तिजे लागीं इस्कोलाक वेतात आमची बायलां तिज्या घरा बगलार वखदाक लायन रावतात आमचे भाऊ तिज्या घरांनी मरण भोंवतात सांगा आतां आमकां ही नालिसायची गजाल वय वा न्हय
1: अर्चकांनी सांगचे सारखे आसा आमच्या भुरग्यांक शिकाप जाय तर आमी दिनावे
2: आमच्या बायलांक वखदां जाय तर आमी नावे
3: आमच्या भावांक मरण पावतस हुळपांक आमीच न्हय वेवसाचे
2: तर आमकां मदर तेरेझा कित्याक